बे आकाशवाणी गुवाहाटी महाबाहु नोंथांमोना आयदाखौ खोनानो मोनदों महाबाहु दालायनिफ्राय दुलाराय खोनासंगिरिफोरनिसिम जोंनि अननाय सिबिनाय आरो खुलुमनायखौ बाहरनानै दिनैनि बर' आफादखौ बेखेवनाय जाबाय आफादखौ फोसावनाय जादों आकाशवाणी गुवाहाटी महाबाहु दालायनि मिडियाम वेबनि 411.5 मिटाराव आरो FM बेन्डनि 101.6 मेगाहर्ट्जआव बे फोसावनायखौ नोंथांमोना आकाशवाणी क'क्राझारनि 102 मेगाहर्ट्ज आरो आकाशवाणी धुबुरीनि 103.3 मेगाहर्ट्जआव रिले खालामनानै फोसावनायखौ खोनानो मोनगासिनो दं लोगोसे निउज अन एयार मबाइल एप आरो एयार रेडिय' मबाइल एपनि जोहैबो नोंथांमोना बे फोसावनायखौ खोनानो मोनगासिनो दं दिनै स्टुडिय'आव दं आं बानेश्वर बर' दान्दिसे उनावनो नोंथांमोना जोंनि उननि हाबाफारिखौ खोनानो मोनसिगोन लोंग्रा दैखौ जेब्लाबो सरनानै लोंनांगौ दैखौ जेब्लाबो गोदौजासे फुदुंनानै गुसु खालामनानै लोंनांगौ मैला गोनां दै लोंब्ला जन्दिस डायरिया मेलेरिया टाइफयड बायदि बायदि बेरामफोरा सोमजिनो हागौ लोंनाय दैखौ जेब्लाबो खोबनानै दोननांगौ दैखौ गोजों खालामनानै सरनानैसो लोंनांगौ मानोना दैया गोजोंब्लाबो सरि दैयाव बायदिसिना मैला गोरोबफानानै थायो गोसोआव लाखि दैयानो सुबुंनि गोनांथार मुवा दैखौ जेब्लाबो सरनानै फुदुंनानै गुसु खालामनानैसो लोंनांगौ आकाशवाणी गुवाहाटी महाबाहु दानिया फोसावनो लादों उन्दै उन्दै फंबाय बिनानावमोननि मुङै फोसावनाय रंजालि गथ'फोरनि आयदा दिनै बे आयदायाव फोसावनो लादों आगोलावनो फोसावखांनाय कालाइगाव आलायरन हारिमा फरायसालि